भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 27, सगुण परीक्षा नाम दशक तृतीय। श्री राम। जन्म म्हणजे दुःखाचा अंकुर, जन्म म्हणजे शोकाचा सागर, जन्म म्हणजे हलविता न येणारा भयाचा डोंगर, जन्म म्हणजे कर्माचा साचा, जन्म म्हणजे पातकांची खाण, जन्म म्हणजे नित्य नवी काळाची परीक्षा, कुविद्येचे फळ म्हणजे जन्म, लोभाचे कमळ म्हणजे जन्म, ज्ञानहीन भ्रांतीचे पटल म्हणजे जन्म, जीवाला बंधन म्हणजे जन्म, मृत्यूचे कारण म्हणजे जन्म, अकारण गुंतवणूक म्हणजे जन्म, सुखाचा विसर म्हणजे जन्म, चिंतेचे आगर म्हणजे जन्म, आणि वासनेचा विस्तारलेला विस्तार म्हणजे जन्म। जन्म म्हणजे जीवाची अवदशा, जन्म म्हणजे कल्पनेचा ठसा, जन्म म्हणजे ममतारूपी डाकिणीचे झपाटणे, जन्म म्हणजे मायेची लबाडी, जन्म म्हणजे क्रोधाचे विरक्त्व, जन्म म्हणजे मोक्षास आडवे आलेले विघ्न, जन्म म्हणजे जीवाचे मीपण, जन्म म्हणजे अहंतेचा गुण, जन्म म्हणजे ईश्वराचे विस्मरण, विषयांची आवड म्हणजे जन्म, वाईट आशांची बेडी म्हणजे जन्म, भक्षण करीत असलेली काळाची काकडी म्हणजे जन्म, जन्म म्हणजे विषमकाळ, जन्म हाच वाईट वेळ, जन्म म्हणजे अत्यंत घाणेरड्या नरकातील पतन, शरीराचे मूळ पाहिले तर तितके दुसरे अमंगल काहीही नाही, रजस्वलेचा जो विटाळ असतो त्यामध्ये माणसाचा जन्म होतो, त्या विटाळाच्या पुतळ्यात निर्मळपणाचा सोहळा कसा घडेल, रजस्वलेचा विटाळ त्याचा आटून गेलेला गाळ तयार होतो, त्या गाळाचेच शरीर तयार होते, वरवर ते वैभवाचे दिसते, आत मात्र नरकाचे पोतडे असते, चामड्याच्या कुंडाचे झाकण उघडता येत नाही तसेच ते असते, चामड्याचे कुंड धुतल्यावर शुद्ध होते, मात्र शरीर धुतले तरी देहाची दुर्गंधी जात नाही, शुद्धता येत नाही, हाडाचा सापळा तयार केला, त्याला शिरा नाड्या यांनी गुंडाळलं, त्यावर ती विविध अवयवात सांध्या सांध्यात मेदमांस भरलं, त्यामध्ये रक्त भरलं, असा हा शुद्ध देह असून या देहामध्ये नाना व्याधी दुःखे राहतात, शरीरामध्ये आतबाहेर लिडबिडलेले नरकाचे कोठार असते, दुर्गंधीयुक्त मूत्राचे पोतडे त्यात असते, जंत किडे आणि आतडी नाना दुर्गंधांची पोतडी, त्यामध्ये हलणारी कंटाळवाणी कातडी दिसते, सर्व देहामध्ये मस्तक हे महत्त्वाचे, पण तिथेही सर्दी पडशामुळे नाक वाहते, कान फुटतात तेव्हा सहन न करण्यासारखी दुर्गंधी येते, डोळ्यातून चिपडे घाण बाहेर येतात, नाकात मेकडे दाटतात, सकाळी सकाळी तोंडातून मलासारखी घाण पडते, लाळ थुंका आणि मळ पिवळा कफ बाहेर पडतो, आणि त्याला चंद्रासारखे मुख कमल असे म्हणतात, असे घाणेरडे तोंड दिसते तर पोटामध्ये विष्ठा भरलेली असते, ती प्रत्यक्ष तुम्हाला दिसते, पोटामध्ये कितीही चांगलं अन्न घातलं तरी काहींची विष्ठा आणि काहींचं वमन होतं, गंगेचं पवित्र पाणी प्यायलं तर त्याची लघुशंका होते, मलमूत्र वमन हेच जीवन आहे, त्यामुळेच देह वाढतो यात संशय नाही, पोटामध्ये मलमूत्र ओक नसेल तर सगळे लोक मरून जातील, राव असो किंवा रंक पोटामध्ये विष्ठा असतेच, सगळं साफ करायला गेलं तर शरीर नाहीस होईल, देहाची व्यवस्था ही अशी असते, वरपासून खालपर्यंत असा हा देह धड असेल तर त्याची अवस्था अशी असते, तर दुर्दशा झाल्यावरती काय होईल ते सांगता येत नाही, 9 महिने अत्यंत कष्टामध्ये कारागृहाप्रमाणे देह पोटात राहतो, त्यावेळी 2 डोळे 2 कान नाकाचे 2 छिद्रे मूत्रद्वार व मुगुदद्वार हे बंद राहतात, वायू कुठून मिळणार, ओक आणि नरकाचे रस झिरपत असतात, ते जठराग्नीमुळे तापतात, त्यामुळे अस्थिमासाचे शरीर उकडते, या जन्मदुःखाचं वर्णन हे समर्थ रामदास स्वामी महाराज करीत आहेत, आणि पुढील वर्णन ऐकूया पुढील भागात, धन्यवाद।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताची सेवा शुद्ध भावनेनंच होऊ शकते. देह म्हटला की हृदय आणि इतर अवयव हे त्याचे भाग होत. पण समजा देहाचे इतर सगळे अवयव शाबूत आहेत आणि हृदय तेवढं बंद पडलं, तर सर्व इंद्रिय शाबूत असूनही त्यांचा उपयोग नाही. या उलट हृदय चालू असून इतर अवयव जरी काम करायला समर्थ नसले तरी उपचार करून पुन्हा पूर्ववत व्यवहार चालू होण्याचा संभव असतो. फार काय, पण एखादा अवयव काढून टाकावा लागला तरी हृदय शाबूत असेल तर काम भागतं. पण जर का हृदयच बंद पडलं तर मात्र सगळं काही संपलं. तर नाम हे हृदयासारखं आहे. इतर साधनं ही बाकीच्या अवयवांसारखी आहेत. म्हणून नाम नसेल तर इतर साधनं फलदायी होऊ शकणार नाहीत. आता या जन्मात एवढं पुरे हा न्याय फक्त भगवंताच्या स्मरणाला तुम्ही लागू करता, पण पैसे मिळवायला किंवा विषय भोगण्याला मात्र तो लागू करत नाही. याचं कारण भगवंताचं स्मरण केलं नाही तरी चालतं असं आपल्याला वाटतं. प्रपंचात जिला प्रीती असं म्हणतात ती भगवंताकडं लागली की भक्ती बनते. प्रपंचातला लोभ भगवंताची आवड बनते. अशा रीतीनं आपले विकार भगवंताकडं लावता येतात. एक प्रवासी होता, गाडीमध्ये त्याला जागा चांगली मिळाली म्हणून आपल्या स्टेशनावर न उतरता गाडी शेवटी थांबते तिथंपर्यंत तो गेला आणि त्याच गाडीनं तो पुन्हा परत आपल्या गावी आला. त्याचप्रमाणे आपला जन्ममरणाचा प्रवास चाललेला आहे. तुम्ही त्या प्रवाशाप्रमाणे परत येऊ नका. प्रवासामध्ये केळी संत्री वगैरे फळं घ्या, म्हणजे इथं घरंबिरं बांधा, पण आपलं स्टेशन विसरू नका. आपलं स्टेशन कोणतं आहे? तर भगवंत हे आपलं स्टेशन आहे. अलीकडं शास्त्री पंडितसुद्धा सगळेजणं भगवंताच्या उलट बोलायला लागलेत. म्हणून आपण आधी आपल्या साधनाचा निश्चितपणा करावा आणि नंतर पोथी पुराणं ऐकावीत. पुष्कळ लोक जे पोथी ऐकायला जातात ते लोकांनी बरं म्हणावं यासाठी किंवा करमत नाही म्हणून किंवा इतर उद्योग काही नाही म्हणून जातात. असं करणं काही योग्य नाही आहे. पोथ्या पुराणांच्यामध्ये दोष नाही, पण सांगणारा आपलं काहीतरी त्याच्यामध्ये घालून सांगतो आणि ते बाधक ठरतं. कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचं अखंड अनुसंधान हेच सर्व पोथ्यांचं सार आहे. आपण जसं करतो तसं बोलण्यासाठी आपण आपलं बोलणं कमी केलं पाहिजे. बोलणं कमी करायला मन गुंतवून ठेवणं जरुरीचं आहे. भगवंताची सेवा शुद्ध भावनेनंच होऊ शकते. या भावनेचं मूळ प्रत्येकाच्या हृदयात असतं. हीच शुद्ध भावना आपल्याला तारते. मंदिर आणि समाधी तारत नाही. देहाच्या सहवासानं जशी देहाशी एकरूपता झाली त्याप्रमाणे भगवंताचा विसर पडू न देता त्याचं स्मरण सारखं ठेवलं तर त्याच्याशी एकरूपता होणार. बरोबर आहे की नाही? तर परमार्थ कितीही कठीण असला तरी नामानं तो सुसाध्य असतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

नमस्कार रसिकश्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज भाग क्रमांक 26. श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात. मंडळी, आज ऐकूया संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी स्वरबद्ध केलेली काही ओळखीची निवडक गीते. श्रीकांत ठाकरे हे प्रयोगशील संगीतकार आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. संगीत क्षेत्रात त्यांचं नाव आदरानं घेतलं जातच, मात्र व्यंगचित्रकार, चित्रपट समीक्षक, ते अगदी वादक आणि सिनेपत्रकार म्हणूनही त्यांचं कार्य मोलाचं आहे. एकाच वेळेस ते वादक, संगीतकार, चित्रकार, व्यंगचित्रकार, पत्रकार, चित्रपट समीक्षक, साप्ताहिक मार्मिकचे कार्यकारी संपादक, उर्दूचे अभ्यासक, या अशा अनेक गोष्टींतून त्यांचे अष्टपैलूत्व सिद्ध होते. मंडळी, आजच्या भागाची सुरुवात करूया इयत्ता 3री मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट असलेल्या एका कवितेच्या बालगीताने. या कवितेचं बालगीत लिहिलं आहे उमाकांत काणेकर यांनी आणि श्रीकांत ठाकरे यांच्या संगीत नियोजनात गायलं आहे सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी साहेबांनी. प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा.

मोहम्मद रफी अत्यंत जादुई आवाजाचे लोकप्रिय भारतीय पार्श्वगायक, त्यांना भारतीय उपखंडातील महान आणि प्रभावी गायकांपैकी एक असं मानलं जातं. मोहम्मद रफी यांचा आवाज आणि अष्टपैलुत्व उल्लेखनीय होते. देशभक्तीपर गीते, दर्द असणारी गीते, रोमॅन्टिक गाणी, कव्वाली, प्रेमगीते इतकेच नव्हे तर गझल आणि भजने शिवाय शास्त्रीय गाणी, इतकी कमालीची विविधता त्यांच्या गाण्यामध्ये होती. त्यांनी हिंदी व्यतिरिक्त उर्दू, पंजाबी, तेलुगू, मराठी अशा विविध भाषांमधून अनेक गाणी गायली. मोहम्मद रफी आणि श्रीकांत ठाकरे हे चांगले मित्र होते. हिंदी संगीतसृष्टीमध्ये अत्यंत व्यस्त असलेल्या रफी साहेबांना मराठी गाणे गायला बोलवले ते संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनीच. आणि रफी साहेबांनी जितकी काही मराठी गाणी गायली आहेत त्या सर्व गाण्यांचे संगीतकार श्रीकांत ठाकरे हेच होते. रसिकहो, संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्याकडे विविध प्रकारची मराठी गाणी गायल्यानंतर मोहम्मद रफी यांनी त्यांना आपण एक कोळीगीत करूया असे सुचवले. श्रीकांतजींनी वंदना विटणकर यांच्याकडून एक कोळीगीत लिहून घेतले आणि हे कोळीगीत गायला रफी साहेबांच्या सोबत त्यांनी पुष्पा पागधरे या गायिकेला निवडले. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेचा एक छोटासा किस्सा आहे. या गाण्याच्या नेमक्या रेकॉर्डिंगच्या वेळे वादक कलाकार बरेच नवीन होते, त्यातच संगीत सहाय्यक म्हणजेच अरेंजर नेमके त्या दिवशी येऊ शकले नव्हते आणि नव्या वादकांचा मेळ काही बसेना. त्यामुळे या कोळीगीताला संगीतकार आणि अरेंजर या दोन्ही भूमिका श्रीकांत ठाकरे यांनाच पार पाडाव्या लागल्या. परंतु रफी साहेबांनी आपला अनुभव पणाला लावून श्रीकांत ठाकरे यांना मदत करून हे गाणे उत्तम रेकॉर्ड करून घेतले. त्याकाळी तशी नवीनच असलेल्या गायिका पुष्पा पागधरे, नवखा वादक संच एकीकडे आणि दुसरीकडे उत्तम तयारीचे रफी साहेब यांचा समन्वय साधून संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी रफी साहेब आणि पुष्पा पागधरे यांच्याकडून अतिशय सुंदर असे हे कोळीगीत गाऊन घेतले. दोस्तांनो, रफी साहेब या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी इतके रंगून गेले होते की एक अमराठी गायक गातो आहे हे खरं वाटतच नव्हतं. अहो, पहिल्या कडव्यानंतर तर त्यांनी स्वतःहून शिट्टी देखील वाजवली आहे या गाण्यात. ऐकूया संगीतकार श्रीकांत ठाकरे, गीत वंदना विटणकर यांचे आणि गायले आहे रफी साहेब आणि पुष्पा पागधरे यांनी.

रसिक हो, संगीतकार श्रीकांत ठाकरे चतुरस्त्र, सखोल, मनस्वी आणि कुटुंबवत्सल होते. ते उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, समीक्षक, पत्रकार देखील होते. ते व्हायोलिन वादनात अत्यंत निपुण होते. स्वरमंडल या वाद्यावर देखील त्यांची हुकूमत होती. 60 आणि 70 दशकात मार्मिक या साप्ताहिकामध्ये शुद्ध निषाद या नावाने सिनेमाची समीक्षा करणारे त्यांचे सदर खूप लोकप्रिय होते. त्यांना उर्दू ही भाषा उत्तम लिहिता, वाचता आणि बोलता येत होती. त्यातून रफीसाहेब यांच्याशी त्यांची स्वरांची तार जुळली. संगीतकार श्रीकांत ठाकरे हे मराठी गाण्यांचे शब्द रफीसाहेबांसाठी उर्दूमध्ये लिहून देत आणि उर्दूमधूनच ते गाणे त्यांना समजवून सांगत असत. त्याचा परिणाम बघा, रफीसाहेबांनी गायलेले प्रत्येक मराठी गाणे त्यांच्या स्पष्ट शब्दोच्चारासह गाण्यातल्या तरल भावना रसिकांच्या मनातच नाही तर थेट हृदयात पोहोचतात. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे या पुढचे सुंदर भावगीत. गाण्याच्या सुरुवातीलाच पियानोच्या, नंतर सतारीच्या आणि पाठोपाठ बासरीच्या सुंदर तुकड्याने सुरू होणारे हे गाणे त्यानंतरच्या रफीसाहेबांच्या मुलायम आवाजाने रसिकांच्या मनाची पकड घेते. तसेच दोन कडव्यांच्या मध्ये देखील सॅक्सोफोन, पियानो आणि सतार यांचा अत्यंत सुरेख मेळ साधला आहे संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी. गीत वंदना विटणकर, आवाज मोहम्मद रफी आणि संगीत श्रीकांत ठाकरे.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार श्रीकांत ठाकरे यांची काही निवडक गीते. मंडळी, दिनांक 24 डिसेंबर 1924 या दिवशी जन्मलेल्या मोहम्मद रफी यांनी मराठीमध्ये बालगीतं, भावगीतं, कोळीगीतं, गझल, चित्रपटगीतं, प्रेमगीतं, भक्तिगीतं इतकेच नाही तर कव्वाली टाईप गीते देखील गायली आहेत. पण फक्त संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्याकडेच बरं का? रफी साहेबांची सगळी मराठी गाणी केवळ अविस्मरणीय. रफी साहेब यांनी मराठी गाणी गायली ती गाण्यांच्या अर्थात शिरून, काही ठराविक शब्दांवर दिलेला जोर किंवा दिलेला किंचितसा हेल गाण्याला जादूई करून टाकतो. गाण्याच्या अशा एखाद्या तुकड्याकरता केवळ आपण ते गाणं वारंवार ऐकतो. अर्थात संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी देखील ही गाणी गाण्यातील शब्द आणि भावभावनांसह रफी साहेबांसारख्या महान पण अमराठी गायकाकडून तितक्याच कुशलतेने गाऊन घेतली होती. नक्कीच याचा हा परिणाम. रफी साहेबांच्या मधुर आणि सुरेल आवाजातील मराठी गाणी हा खरं तर एक स्वतंत्र विषय आहे. मित्रांनो, मोहम्मद रफी यांनी गायलेल्या यापुढील गाण्याला संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी मेंडोलिन आणि तबला या दोन वाद्यांनी फार सुंदर सजवले आहे. या गाण्यात अंतर्यापूर्वी मेंडोलिन वाजतं आणि या अनोख्या वाद्यांच्या स्वरातून श्रोते अंतर्याच्या पहिल्या शब्दाच्या स्वरापर्यंत अलगद जाऊन पोहोचतात. तो सांगीतिक प्रवास खूप श्रवणीय आहे. तुझे रूप सखे गुलजार असे, तुझे रूप सखे गुलजार असे, काहूर मनी उठले भलते, दिन रात तुझाग ध्यास जडे, हा छंद जीवाला लावी पिसे. इथे पिसे हा शब्द वेड या अर्थाने, अन एकदा वेड लागलं की मग पिसेचा दुसरा अर्थ अर्थात पंख. छंद लावते वेड, अन छंदाच्या पंखाने घेतली जाते भरारी. ऐकूया मित्रांनो कव्वालीच्या स्टाईलने जाणारे हे गाणे. परत एकदा रफी साहेब, वंदना विटणकर आणि श्रीकांत

श्रोते हो, जसं घडलं तसं हे संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचे आत्मचरित्र 2002 या वर्षी प्रकाशित करण्यात आले होते. श्रीकांत ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे संगीताचे जाणकार, ते सतार उत्तम वाजवत असत. लहानपणी श्रीकांत ठाकरे हे बुलबुल तरंग वाजवत असत. सुरुवातीच्या काळात त्यांना CV पंतवैद्य हे व्हायोलिन शिकवत. वयाच्या केवळ 9व्या वर्षी 1939 साली ते व्हायोलिन वाजवायला शिकले आणि वयाच्या 14व्या वर्षी श्रीकांतजींनी व्हायोलिन वादनाचा पहिला जाहीर कार्यक्रम केला. मराठी नाटकांचे त्यांना विशेष आकर्षण होते. गझलचा ढंग आवडल्यामुळे त्यांनी उर्दू शिकायला प्रारंभ केला. कवयित्री वंदना विटणकर यांच्याकडून त्यांनी उर्दू वजनाच्या गझल मराठी शब्दात लिहून घेऊन त्या मोहम्मद रफींच्या आवाजात ध्वनिमुद्रित केल्या. श्रीकांतजींनी काही चित्रपटांना संगीत देखील दिले होते. असा हा अष्टपैलू हरहुन्नरी कलाकार दिनांक 10 डिसेंबर 2003 रोजी हे जग सोडून गेला. मंडळी, संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी स्वरबद्ध केलेल्या भावगीतांमध्ये वेगळ्या शब्दयोजनेसोबत संगीत रचनांमध्ये देखील एक वेगळाच बास दिसून लागला. वाद्यमेळ्यात सुद्धा वेगळ्या वाद्यांचा वापर जाणवू लागला. संगीत रचनेला अनुकूल अशा वाद्यांचा अंतर्भाव गाण्यात भावगीतात होऊ लागला. मग या अशा गाण्यांचे गीतकार आणि संगीतकार वेगळ्या पठडीतल्या चाली देणारे असे झाल्यावर गाण्याला आवाजही वेगळा हवा ना. पण वेगळा म्हणजे किती वेगळा? तर चक्क मराठी भावगीतांसाठी अमराठी गायकाचा आवाज घेतला गेला आणि ते गायक म्हणजे जगप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी. मराठी भावगीतांचे गाण्यांचे असे वेगळे विश्व निर्माण करणारे संगीतकार श्रीकांत ठाकरे, गीतकार वंदना विटणकर आणि गायक रफी साहेब या संगीतकार, गीतकार, गायक या संगीत त्रिवेणीने अनेक उत्तम मराठी भावगीतं दिली. त्यातीलच गाजलेले एक भावगीत म्हणजे यापुढील हे एक मस्त गीत. हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा सोड ना अबोला. तुम्हाला सांगतो मित्रांनो, रुसणं, खोटं खोटं रागवणं हा खरं तर स्त्रियांचा एक विशेष गुणच म्हणा ना. बरं, हा जो लटका राग रुसवा असतो ना, तो असतो कोणावर? तर आपल्याच जवळच्या किंवा हक्काच्या व्यक्तीवर. या रुसव्यात देखील एक वेगळीच मजा असते मंडळी. असं म्हणतात, प्रेम हे जेव्हा आतून म्हणजे अगदी खोलवर असतं तेव्हा या गोष्टी आपसुकच घडतात. पुरुष हे तसं म्हटलं तर फार भोळे असतात बरं. स्त्रीसुलभ हट्टापुढे प्रत्येक पुरुषाला झुकावंच लागतं. जेव्हा रुसवा फुगवा येतो तेव्हा मनाचं झुरणं देखील आपोआप येतं. लाडीक रुसवा हे तर वेगळंच प्रकरण असतं. चेहऱ्यावर रुसल्याचा भाव कितीही लपवायचा म्हटलं तरी लपत नाही. तुमचे डोळे सर्व काही सांगत असतात. त्यावेळी तिला अपेक्षित असतो तो त्याचा सहवास. नुसता हातात हात जरी घेतला तरी तिची कळी खुलते आणि मग जोडीदार देखील या तिच्या अदांवर फिदा होतो. त्याला मग कशाचंच भान उरत नाही. रसिक हो, आपल्या प्रियेचा हा लटका रुसवा घालवायला आपला नायक बघा किती आणि कसे प्रयत्न करतो आहे ते. तो शेवटी म्हणतोय, मी पूर्णपणे कुर्बान म्हणजेच समर्पित झालो तुला. आता तरी छळवाद पुरे झाला, आता तरी रुसवा सोड सखे. ऐकूया रसिक हो, कव्वालीच्या वाटेने जाणारे आणि सतारीच्या परिणामकारक वापराने नटलेले हे मस्त गाणे. रफी साहेब, वंदना विटणकर आणि श्रीकांत ठाकरे.

0: मला।
1: रसिक हो, रफी साहेबांना मराठीत मिळालेल्या यशात त्यांच्या गुणवत्तेचा वाटा निर्विवादपणे आहे। कुठल्याही तऱ्हेचे गाणे सहजपणे गाण्याची वादातीत क्षमता, त्या गाण्यात योग्य ते भाव चपखलपणे आणण्याची आश्चर्यकारक देणगी, त्यासोबत तो वेड लावणारा मखमली मुलायम स्वर, ही रफी साहेबांची गुणवत्ता प्रचंड महान होती। मित्रांनो, विविधतेने नटलेले आपले हे विश्व, इथे अनेक सुंदर सुरम्य गोष्टी आहेत, हळुवार अलवार नाती आहेत, निसर्गात भरून उरलेले संगीत आहे। मग मनात एकच विचार येतो, कुणी बनवलं बरं हे जग, कसं बनवलं असेल हे जग। त्या निर्मात्याला कधी आपण निसर्ग म्हणतो, तर कधी देव म्हणतो, तर कधी विधाता। त्याला शोधण्यासाठी मग आपण खूप काही करत असतो। अनेक संत महंत सांगून गेलेत की देव कुठे अन्यत्र नाही, तो आपल्यातच वसलेला आहे। रसिक हो, अगदी हेच सांगत आहेत वंदनाताई विठणकर आपल्या आजच्या भागाच्या या अंतिम गीतातून। एखाद्या कळीचे हळुवार फुलून फूल बनते, त्यातून धुंद असा गंध वाऱ्यावर पसरत राहतो, कसे बनते हे सारे। एखाद्या झऱ्याकाठी नुसते शांत बसले तरी मनातील तरंग शांत होतात, चित्तवृत्ती उल्लसित होतात। कुठून मिळते ही संजीवनी? हे सारं तो

हे आपल्याला उमगलं पाहिजे. आपल्याला असा देव दिसत राहायला हवा. मग देव शोधत बसण्याची आंधळी कोशिंबीर खेळायची तरी कशाला? मित्र हो, ऐकूया ईश्वराचा ठावठिकाणा आपल्या अंतःकरणातच शोधायला लावणारे हे गीत. रफी साहेबांच्या मखमली आवाजात हे गाणं ऐकणं हा एक खरोखरच सुंदर अनुभव आहे. सोपी चाल आणि अर्थपूर्ण शब्द. रफी साहेबांनी गायलेले हे पहिले मराठी गीत बरं का? ऐकूया रसिक हो, संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी मालकंस या रागामध्ये स्वरबद्ध केलेले वंदना विटणकर यांचे रफी साहेबांनी गायलेले हे अप्रतिम गीत. शोधीसी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आप.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांने. कालायाई तस्मै नमः या अंतर्गत आपण राज कपूर, दिलीप कुमार यांची गोष्ट ऐकली आहे. त्यानंतर साहजिक हा प्रश्न श्रोत्यांकडनं आणि माझ्या मित्रांकडनं बरेच वेळा विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आज देतो आहे की आज आपण कहाणी सदाबहार अभिनेत्याची म्हणजे देवानंदची सुरू करणार आहोत. तसे हे तिघही जवळपास समकालीन आणि मुख्य म्हणजे सुरुवात थोडीफार मागेपुढे झाली असेल प्रत्येकाची, पण एकाच वेळेस म्हणजे साधारणतः 1952-53 पासून ते जवळजवळ 66-67-70 पर्यंत तिघही एकत्रपणे हिंदी सिनेमावर अधिराज्य करत होते. तेव्हा सुरू करूया कालाये तस्मै नमः, कहाणी सदाबहार अभिनेता देवानंद. या सिनेमामध्ये एक भांगडा पण होता, ते पण गाणं छान होतं. दुंगी तनु रेशमी रुमाल उभा के दरा दे रे आना, याचे गीतकार होते गोपालदास नीरज. बरेच वेळा फक्त नीरज म्हणूनच नाव वापरत. देवानंद यांना गाणं होतं जे फक्त हिंदीमध्ये लिहिल्यात उर्दू शब्द नको होते आणि त्यात अजून एक शब्द हवा होता, तो म्हणजे रंगीला. आणि हे सगळं काम नीरजने लगेच करून दिलं, गाणं होतं

देवानंद आणि नीरजचे संबंध बरेच चांगले होते. सिनेमा बॉक्सवर फारसा चालला नाही, पण गाणी मात्र बरीच गाजली. गुलशन राय हे बऱ्यापैकी एक मोठं नाव होतं, ज्यांनी आधी दोन सिनेमे बनवले होते, दोन्ही अपयशी ठरले, त्यामुळे लोक त्यांना असं म्हणत की फिल्म बनवणं तुम्हारे बस की बात नाही आहे. यात त्यांचे मित्र बी आर चोपडा, राज कपूर वगैरे असायचे, आणि गुलशन राय यांना ती गोष्ट मनाला खूप लागली. गुलशन राय हे वितरक होते, त्यांनी गाईड आणि ज्युएल थीप यशस्वीपणे वितरित केले होते. त्यांचे आनंद बंधूंशी पण चांगले संबंध होते. गुलशन राय आणि देवानंद यांना नवीन सिनेमा बनवायला चर्चा केली, बजेटचा अंदाज घेतला. देवानंदचं आश्वासन मिळाल्यानंतर सर्व नवकेतनची टीमच कामाला लागली. विजयानंद दिग्दर्शक, त्यांनीच कलाकारांची निवड केली. विजयानंद यांनी प्रथम दिग्दर्शक करता 5 लाख रुपये मागितले. गुलशन राय म्हणाले, एवढे पैसे तर शक्य नाही, पण मी तुला या कंपनीत 1/3 भागीदारी देतो. तू आणि देव दोघंही मला भावासारखेच आहात. काम सुरू झालं. ओ मेरे राजा.

सिनेमा झटपट बनवायचा होता, त्यामुळे संगीतकार कल्याण जानजे यांना घेतलं. गाणी सर्वात छान जमली होती. नफरत करने वालों के

स्क्रीनप्ले, डायलॉग, डायरेक्शन आणि एडिटिंग हे सगळं विजयनांचं होतं. आणि इतकं उत्कृष्ट जमलं होतं, कथेत फारसं नाविन्य नव्हतं, पण विजयनांचा खास टच होता. प्रेमनाथ यांची निवड स्वतः विजयनांनीच केली होती आणि त्यांची ती सेकंड इनिंग होती. तेही फारसे उत्सुक नव्हते, पण तिसरी मंजिलमध्ये यांच्यावर काम केलं होतं त्यामुळे दोघांचं ट्युनिंग चांगलं होतं. आणि पद्मा खन्नाचं ते गाणं आणि ती सिच्युएशन, सर्वच मसाला. सगळ्यात उत्तम म्हणजे त्या देवळातलं गाणं, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो.

आणि सर्वात शेवटी एक प्लॅन फसल्यानंतर प्लॅन बी हे फक्त विजयानंद लिहू शकतो. आयजोर यांचा ट्रिपल रोल या सिनेमाकडे त्यांना बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर म्हणून बेस्ट कॉमेडियनचं प्राईज पण मिळालं होतं. जीवन, इफ्तिकार, रंधावा सगळ्यांची कामं खूपच छान. 60-70 लाखाच्या सिनेमाने पहिल्या वर्षात 4 करोडचा धंदा केला. जेव्हा विजयानंदला पैसे द्यायची वेळ आली तेव्हा गुलशन रायने 2 लाख ऑफर केले आणि भागीदारी वगैरे आपण काही बोललोच नाही असं सांगितलं. शेवटी बराच वाद होऊन विजयानंद एकही पैसा न घेता निघून गेले. इतकं चांगलं काम करूनही शेवटी हाती मनस्ताप आला. देवानंदचा पुढचा सिनेमा होता गॅम्बलर, अमरजीत प्रोडक्शनचा. देवानंदबरोबर नायिका म्हणून जाहिदा हुसेन, नरगिसचा मोठा भाऊ, अख्तर हुसेनची मुलगी ही बरीच वर्ष थांबली होती कारण तिला तिचं डेब्यू पाहिजे होतं देवानंदबरोबर. छुडी नहीं मेरा.

देवानंद यांचा प्रोड्युसर डायरेक्टर म्हणून सर्वात जास्त यशस्वी कमर्शियली जर कोणता सिनेमा असेल तर तो म्हणजे हरे राम हरे कृष्ण. लेखक, निर्माता, निर्देशक आणि अभिनेता सर्व काही देवानंद. याचं मुमताज, झिनतमान, किशोर साहू. संगीत यावेळी राहुल देवबर्मन यांचं होतं.

एकेकाचं नशीब कसं असतं बघा. प्रेम पुजारीमधली जाहिदा हिला हा रोल ऑफर केला होता, पण तो रोल देवानंदच्या बहिणीचा आहे म्हणून तिने तो नाकारला व तो झेनचा मान्य केला. अवॉर्ड पण मिळालो, लोकप्रियता पण मिळाली. नंतर जाहिदा एकदा राज कपूरला भेटली, त्याने तिला कोरा चेक दिला आणि कामाची ऑफर पण दिली, पण तिची आत्या म्हणजे नरगिस हिने तो चेक फाडून फेकून दिला आणि सांगितलं राज कपूरवर काम करायचं नाही. शेवटी तेही काम झेनचा मानलाच मिळालं, सत्यम शिवसुंदरमचं. बाकी इतिहास सर्वांना माहीत आहेच. जाहिदाने नंतर एक दोन सिनेमे केलेत, अनोखी रात वगैरे आणि नंतर राम राम. हरे राम हरे कृष्ण ने आडेबरांना खूप नाव मिळवून दिलं. कांची रे नेपाळचे सर्वात मोठे आणि प्रसिद्ध

देवानंद व शर्मिळा टागोर यांचा एकत्र आणि एकमेव सिनेमा म्हणजे ये गुलिस्ता हमारा. सिनेमा चीनच्या बॉर्डरवर राहणाऱ्या लोकांची कथा. दिग्दर्शक आत्माराम, संगीतकार एस डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी. सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी देवानंदचे केस नकली आहेत का असले आहेत हे बघण्याकरता शर्मिळाकडून त्याचे केस ओढले होते असं म्हणतात. एस डी बर्मन, आर डी बर्मन आणि लता मंगेशकर या तिघांचं एकमेव एकत्रित गाणं म्हणजे हे रैना सोई सोई नैना जागे जागे.

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 27 सगुण परीक्षा नाम दशक तृतीय श्री राम। जन्म म्हणजे दुःखाचा अंकुर, जन्म म्हणजे शोकाचा सागर, जन्म म्हणजे हलविता न येणारा भयाचा डोंगर, जन्म म्हणजे कर्माचा साचा, जन्म म्हणजे पातकांची खाण, जन्म म्हणजे नित्य नवी काळाची परीक्षा, कुविद्येचे फळ म्हणजे जन्म, लोभाचे कमळ म्हणजे जन्म, ज्ञानहीन भ्रांतीचे पटल म्हणजे जन्म, जीवाला बंधन म्हणजे जन्म, मृत्यूचे कारण म्हणजे जन्म, अकारण गुंतवणूक म्हणजे जन्म, सुखाचा विसर म्हणजे जन्म, चिंतेचे आगर म्हणजे जन्म, आणि वासनेचा विस्तारलेला विस्तार म्हणजे जन्म। जन्म म्हणजे जीवाची अवदशा, जन्म म्हणजे कल्पनेचा ठसा, जन्म म्हणजे ममतारूपी डाकिणीचे झपाटणे, जन्म म्हणजे मायेची लबाडी, जन्म म्हणजे क्रोधाचे विरक्तत्व, जन्म म्हणजे मोक्षास आडवे आलेले विघ्न, जन्म म्हणजे जीवाचे मीपण, जन्म म्हणजे अहंतेचा गुण, जन्म म्हणजे ईश्वराचे विस्मरण, विषयांची आवड म्हणजे जन्म, वाईट आशांची बेडी म्हणजे जन्म, भक्षण करीत असलेली काळाची काकडी म्हणजे जन्म, जन्म म्हणजे विषमकाळ, जन्म हाच वाईट वेळ, जन्म म्हणजे अत्यंत घाणेरड्या नरकातील पतन, शरीराचे मूळ पाहिले तर तितके दुसरे अमंगल काहीही नाही, रजस्वलेचा जो विटाळ असतो त्यामध्ये माणसाचा जन्म होतो, त्या विटाळाच्या पुतळ्यात निर्मळपणाचा सोहळा कसा घडेल, रजस्वलेचा विटाळ त्याचा आटून गेलेला गाळ तयार होतो, त्या गाळाचेच शरीर तयार होते, वरवर ते वैभवाचे दिसते, आत मात्र नरकाचे पोतडे असते, चामड्याच्या कुंडाचे झाकण उघडता येत नाही तसेच ते असते, चामड्याचे कुंड धुतल्यावर शुद्ध होते मात्र शरीर धुतले तरी देहाची दुर्गंधी जात नाही, शुद्धता येत नाही, हाडाचा सापळा तयार केला त्याला शिरा नाड्या यांनी गुंडाळलं, त्यावर ती विविध अवयवात सांध्या सांध्यात मेदमांश भरलं, त्यामध्ये रक्त भरलं, असा हा शुद्ध देह असून या देहामध्ये नाना व्याधी दुःखे राहतात, शरीरामध्ये आतबाहेर लिडबिडलेले नरकाचे कोठार असते, दुर्गंधीयुक्त मूत्राचे पोतडे त्यात असते, जंत किडे आणि आतडी नाना दुर्गंधांची पोतडी, त्यामध्ये हलणारी कंटाळवाणी कातडी दिसते, सर्व देहामध्ये मस्तक हे महत्त्वाचे, पण तिथेही सर्दी पडशामुळे नाक वाहते, कान फुटतात तेव्हा सहन न करण्यासारखी दुर्गंधी येते, डोळ्यातून चिपडे घाण बाहेर येतात, नाकात मेकडे दाटतात, सकाळी सकाळी तोंडातून मलासारखी घाण पडते, लाळ थुंका आणि मळ पिवळा कफ बाहेर पडतो आणि त्याला चंद्रासारखे मुख कमल असे म्हणतात, असे घाणेरडे तोंड दिसते तर पोटामध्ये विष्ठा भरलेली असते, ती प्रत्यक्ष तुम्हाला दिसते, पोटामध्ये कितीही चांगलं अन्न घातलं तरी काहींची विष्ठा आणि काहींचं वमन होतं, गंगेचं पवित्र पाणी प्यायलं तर त्याची लघुशंका होते, मलमूत्र वमन हेच जीवन आहे, त्यामुळेच देह वाढतो यात संशय नाही, पोटामध्ये मलमूत्र ओक नसेल तर सगळे लोक मरून जातील, राव असो किंवा रंक पोटामध्ये विष्ठा असतेच, सगळं साफ करायला गेलं तर शरीर नाहीसं होईल, देहाची व्यवस्था ही अशी असते, वरपासून खालपर्यंत असा हा देह धड असेल तर त्याची अवस्था अशी असते, तर दुर्दशा झाल्यावरती काय होईल ते सांगता येत नाही, 9 महिने अत्यंत कष्टामध्ये कारागृहाप्रमाणे देह पोटात राहतो, त्यावेळी 2 डोळे 2 कान नाकाचे 2 छिद्रे मूत्रद्वार व मुगुदद्वार हे बंद राहतात, वायू कुठून मिळणार, ओक आणि नरकाचे रस झिरपत असतात, ते जठराग्नीमुळे तापतात, त्यामुळे अस्थिमासाचे शरीर उकडते, या जन्मदुःखाचं वर्णन हे समर्थ रामदास स्वामी महाराज करीत आहेत आणि पुढील वर्णन ऐकूया पुढील भागात, धन्यवाद।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताची सेवा शुद्ध भावनेनंच होऊ शकते. देह म्हटला की हृदय आणि इतर अवयव हे त्याचे भाग होत. पण समजा देहाचे इतर सगळे अवयव शाबूत आहेत आणि हृदय तेवढं बंद पडलं, तर सर्व इंद्रिय शाबूत असूनही त्यांचा उपयोग नाही. या उलट हृदय चालू असून इतर अवयव जरी काम करायला समर्थ नसले तरी उपचार करून पुन्हा पूर्ववत व्यवहार चालू होण्याचा संभव असतो. फार काय, पण एखादा अवयव काढून टाकावा लागला तरी हृदय शाबूत असेल तर काम भागतं. पण जर का हृदयच बंद पडलं तर मात्र सगळं काही संपलं. तर नाम हे हृदयासारखं आहे. इतर साधनं ही बाकीच्या अवयवांसारखी आहेत, म्हणून नाम नसेल तर इतर साधनं फलदायी होऊ शकणार नाहीत. आता या जन्मात एवढं पुरे हा न्याय फक्त भगवंताच्या स्मरणाला तुम्ही लागू करता, पण पैसे मिळवायला किंवा विषय भोगण्याला मात्र तो लागू करत नाही. याचं कारण भगवंताचं स्मरण केलं नाही तरी चालतं असं आपल्याला वाटतं. प्रपंचात जिला प्रीती असं म्हणतात ती भगवंताकडं लागली की भक्ती बनते. प्रपंचातला लोभ भगवंताची आवड बनते. अशा रीतीनं आपले विकार भगवंताकडं लावता येतात. एक प्रवासी होता, गाडीमध्ये त्याला जागा चांगली मिळाली म्हणून आपल्या स्टेशनावर न उतरता गाडी शेवटी थांबते तिथंपर्यंत तो गेला आणि त्याच गाडीनं तो पुन्हा परत आपल्या गावी आला. त्याचप्रमाणे आपला जन्ममरणाचा प्रवास चाललेला आहे. तुम्ही त्या प्रवाशाप्रमाणे परत येऊ नका. प्रवासामध्ये केळी संत्री वगैरे फळं घ्या, म्हणजे इथं घरंबिरं बांधा, पण आपलं स्टेशन विसरू नका. आपलं स्टेशन कोणतं आहे, तर भगवंत हे आपलं स्टेशन आहे. अलीकडं शास्त्री पंडितसुद्धा सगळेजणं भगवंताच्या उलट बोलायला लागलेत, म्हणून आपण आधी आपल्या साधनाचा निश्चितपणा करावा आणि नंतर पोथी पुराणं ऐकावीत. पुष्कळ लोक जे पोथी ऐकायला जातात ते लोकांनी बरं म्हणावं यासाठी किंवा कर्मत नाही म्हणून किंवा इतर उद्योग काही नाही म्हणून जातात. असं करणं काही योग्य नाही आहे. पोथ्या पुराणांच्या मध्ये दोष नाही, पण सांगणारा आपलं काहीतरी त्याच्यामध्ये घालून सांगतो आणि ते बाधक ठरतं. कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचं अखंड अनुसंधान हेच सर्व पोथ्यांचं सार आहे. आपण जसं करतो तसं बोलण्यासाठी आपण आपलं बोलणं कमी केलं पाहिजे. बोलणं कमी करायला मन गुंतवून ठेवणं जरुरीचं आहे. भगवंताची सेवा शुद्ध भावनेनंच होऊ शकते. या भावनेचं मूळ प्रत्येकाच्या हृदयात असतं. हीच शुद्ध भावना आपल्याला तारते. मंदिर आणि समाधी तारत नाही. देहाच्या सहवासानं जशी देहाशी एकरूपता झाली त्याप्रमाणे भगवंताचा विसर पडू न देता त्याचं स्मरण सारखं ठेवलं तर त्याच्याशी एकरूपता होणार. बरोबर आहे की नाही? तर परमार्थ कितीही कठीण असला तरी नामानं तो सुसाध्य असतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

नमस्कार रसिकश्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज भाग क्रमांक 26. श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात. मंडळी, आज ऐकूया संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी स्वरबद्ध केलेली काही ओळखीची निवडक गीते. श्रीकांत ठाकरे हे प्रयोगशील संगीतकार आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. संगीत क्षेत्रात त्यांचं नाव आदरानं घेतलं जातच, मात्र व्यंगचित्रकार, चित्रपट समीक्षक, ते अगदी वादक आणि सिनेपत्रकार म्हणूनही त्यांचं कार्य मोलाचं आहे. एकाच वेळेस ते वादक, संगीतकार, चित्रकार, व्यंगचित्रकार, पत्रकार, चित्रपट समीक्षक, साप्ताहिक मार्मिकचे कार्यकारी संपादक, उर्दूचे अभ्यासक, या अशा अनेक गोष्टींतून त्यांचे अष्टपैलूत्व सिद्ध होते. मंडळी, आजच्या भागाची सुरुवात करूया इयत्ता 3 मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट असलेल्या एका कवितेच्या बालगीताने. या कवितेचं बालगीत लिहिलं आहे उमाकांत काणेकर यांनी आणि श्रीकांत ठाकरे यांच्या संगीत नियोजनात गायलं आहे सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी साहेबांनी. प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा.

मोहम्मद रफी अत्यंत जादुई आवाजाचे लोकप्रिय भारतीय पार्श्वगायक, त्यांना भारतीय उपखंडातील महान आणि प्रभावी गायकांपैकी एक असं मानलं जातं. मोहम्मद रफी यांचा आवाज आणि अष्टपैलुत्व उल्लेखनीय होते. देशभक्तीपर गीते, दर्द असणारी गीते, रोमॅन्टिक गाणी, कव्वाली, प्रेमगीते इतकेच नव्हे तर गझल आणि भजने शिवाय शास्त्रीय गाणी, इतकी कमालीची विविधता त्यांच्या गाण्यामध्ये होती. त्यांनी हिंदी व्यतिरिक्त उर्दू, पंजाबी, तेलुगू, मराठी अशा विविध भाषांमधून अनेक गाणी गायली. मोहम्मद रफी आणि श्रीकांत ठाकरे हे चांगले मित्र होते. हिंदी संगीतसृष्टीमध्ये अत्यंत व्यस्त असलेल्या रफी साहेबांना मराठी गाणे गायला बोलवले ते संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनीच. आणि रफी साहेबांनी जितकी काही मराठी गाणी गायली आहेत त्या सर्व गाण्यांचे संगीतकार श्रीकांत ठाकरे हेच होते. रसिक हो, संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्याकडे विविध प्रकारची मराठी गाणी गायल्यानंतर मोहम्मद रफी यांनी त्यांना आपण एक कोळीगीत करूया असे सुचवले. श्रीकांतजींनी वंदना विटणकर यांच्याकडून एक कोळीगीत लिहून घेतले आणि हे कोळीगीत गायला रफी साहेबांच्या सोबत त्यांनी पुष्पा पागधरे या गायिकेला निवडले. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेचा एक छोटासा किस्सा आहे. या गाण्याच्या नेमक्या रेकॉर्डिंगच्या वेळे वादक कलाकार बरेच नवीन होते, त्यातच संगीत सहाय्यक म्हणजेच अरेंजर नेमके त्या दिवशी येऊ शकले नव्हते आणि नव्या वादकांचा मेळ काही बसेना. त्यामुळे या कोळीगीताला संगीतकार आणि अरेंजर या दोन्ही भूमिका श्रीकांत ठाकरे यांनाच पार पाडाव्या लागल्या. परंतु रफी साहेबांनी आपला अनुभव पणाला लावून श्रीकांत ठाकरे यांना मदत करून हे गाणे उत्तम रेकॉर्ड करून घेतले. त्याकाळी तशी नवीनच असलेल्या गायिका पुष्पा पागधरे, नौखा वादक संच एकीकडे आणि दुसरीकडे उत्तम तयारीचे रफी साहेब यांचा समन्वय साधून संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी रफी साहेब आणि पुष्पा पागधरे यांच्याकडून अतिशय सुंदर असे हे कोळीगीत गाऊन घेतले. दोस्तांनो, रफी साहेब या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी इतके रंगून गेले होते की एक अमराठी गायक गातो आहे हे खरं वाटतच नव्हतं. अहो, पहिल्या कडव्यानंतर तर त्यांनी स्वतःहून शिट्टी देखील वाजवली आहे या गाण्यात. ऐकूया संगीतकार श्रीकांत ठाकरे, गीत वंदना विटणकर यांचे आणि गायले आहे रफी साहेब आणि पुष्पा पागधरे यांनी.

रसिक हो, संगीतकार श्रीकांत ठाकरे चतुरस्त्र, सखोल, मनस्वी आणि कुटुंबवत्सल होते. ते उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, समीक्षक, पत्रकार देखील होते. ते व्हायोलिन वादनात अत्यंत निपुण होते. स्वरमंडल या वाद्यावर देखील त्यांची हुकूमत होती. 60 आणि 70 दशकात मार्मिक या साप्ताहिकामध्ये शुद्ध निषाद या नावाने सिनेमाची समीक्षा करणारे त्यांचे सदर खूप लोकप्रिय होते. त्यांना उर्दू ही भाषा उत्तम लिहिता, वाचता आणि बोलता येत होती. त्यातून रफीसाहेब यांच्याशी त्यांची स्वरांची तार जुळली. संगीतकार श्रीकांत ठाकरे हे मराठी गाण्यांचे शब्द रफीसाहेबांसाठी उर्दूमध्ये लिहून देत आणि उर्दूमधूनच ते गाणे त्यांना समजवून सांगत असत. त्याचा परिणाम बघा, रफीसाहेबांनी गायलेले प्रत्येक मराठी गाणे त्यांच्या स्पष्ट शब्दोच्चारासह गाण्यातल्या तरल भावना रसिकांच्या मनातच नाही तर थेट हृदयात पोहोचतात. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे या पुढचे सुंदर भावगीत. गाण्याच्या सुरुवातीलाच पियानोच्या, नंतर सतारीच्या आणि पाठोपाठ बासरीच्या सुंदर तुकड्याने सुरू होणारे हे गाणे त्यानंतरच्या रफीसाहेबांच्या मुलायम आवाजाने रसिकांच्या मनाची पकड घेते. तसेच दोन कडव्यांच्या मध्ये देखील सॅक्सोफोन, पियानो आणि सतार यांचा अत्यंत सुरेख मेळ साधला आहे संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी. गीत वंदना विटणकर, आवाज मोहम्मद रफी आणि संगीत श्रीकांत ठाकरे.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार श्रीकांत ठाकरे यांची काही निवडक गीते. मंडळी, दिनांक 24 डिसेंबर 1924 या दिवशी जन्मलेल्या मोहम्मद रफी यांनी मराठीमध्ये बालगीतं, भावगीतं, कोळीगीतं, गझल, चित्रपटगीतं, प्रेमगीतं, भक्तिगीतं, इतकेच नाही तर कव्वाली टाईप गीते देखील गायली आहेत. पण फक्त संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्याकडेच बरं का? रफी साहेबांची सगळी मराठी गाणी केवळ अविस्मरणीय. रफी साहेब यांनी मराठी गाणी गायली ती गाण्यांच्या अर्थात शिरून, काही ठराविक शब्दांवर दिलेला जोर किंवा दिलेला किंचितसा हेल गाण्याला जादूई करून टाकतो. गाण्याच्या अशा एखाद्या तुकड्याकरता केवळ आपण ते गाणं वारंवार ऐकतो. अर्थात संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी देखील ही गाणी गाण्यातील शब्द आणि भावभावनांसह रफी साहेबांसारख्या महान पण अमराठी गायकाकडून तितक्याच कुशलतेने गाऊन घेतली होती. नक्कीच याचा हा परिणाम. रफी साहेबांच्या मधुर आणि सुरेल आवाजातील मराठी गाणी हा खरंतर एक स्वतंत्र विषय आहे. मित्रांनो, मोहम्मद रफी यांनी गायलेल्या यापुढील गाण्याला संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी मेंडोलिन आणि तबला या दोन वाद्यांनी फार सुंदर सजवले आहे. या गाण्यात अंतर्यापूर्वी मेंडोलिन वाजतं आणि या अनोख्या वाद्यांच्या स्वरातून श्रोते अंतर्याच्या पहिल्या शब्दाच्या स्वरापर्यंत अलगद जाऊन पोहोचतात. तो सांगीतिक प्रवास खूप श्रवणीय आहे. तुझे रूप सखे गुलजार असे, तुझे रूप सखे गुलजार असे, काहूर मनी उठले भलते, दिन रात तुझा ग ध्यास जडे, हा छंद जीवाला लावी पिसे. इथे पिसे हा शब्द वेड या अर्थाने, अन एकदा वेड लागलं की मग पिसेचा दुसरा अर्थ अर्थात पंख. छंद लावते वेड, अन छंदाच्या पंखाने घेतली जाते भरारी. ऐकूया मित्रांनो कव्वालीच्या स्टाईलने जाणारे हे गाणे. परत एकदा रफी साहेब, वंदना विटणकर आणि श्रीकांत

श्रोते हो, जसं घडलं तसं हे संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचे आत्मचरित्र 2002 या वर्षी प्रकाशित करण्यात आले होते. श्रीकांत ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे संगीताचे जाणकार, ते सतार उत्तम वाजवत असत. लहानपणी श्रीकांत ठाकरे हे बुलबुल तरंग वाजवत असत. सुरुवातीच्या काळात त्यांना CV पंतवैद्य हे व्हायोलिन शिकवत. वयाच्या केवळ 9व्या वर्षी 1939 साली ते व्हायोलिन वाजवायला शिकले आणि वयाच्या 14व्या वर्षी श्रीकांतजींनी व्हायोलिन वादनाचा पहिला जाहीर कार्यक्रम केला. मराठी नाटकांचे त्यांना विशेष आकर्षण होते. गझलचा ढंग आवडल्यामुळे त्यांनी उर्दू शिकायला प्रारंभ केला. कवयित्री वंदना विटणकर यांच्याकडून त्यांनी उर्दू वजनाच्या गझल मराठी शब्दात लिहून घेऊन त्या मोहम्मद रफींच्या आवाजात ध्वनिमुद्रित केल्या. श्रीकांतजींनी काही चित्रपटांना संगीत देखील दिले होते. असा हा अष्टपैलू हर हुन्नरी कलाकार दिनांक 10 डिसेंबर 2003 रोजी हे जग सोडून गेला. मंडळी, संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी स्वरबद्ध केलेल्या भावगीतांमध्ये वेगळ्या शब्दयोजनेसोबत संगीत रचनांमध्ये देखील एक वेगळाच बास दिसून लागला. वाद्यमेळ्यात सुद्धा वेगळ्या वाद्यांचा वापर जाणवू लागला. संगीत रचनेला अनुकूल अशा वाद्यांचा अंतर्भाव गाण्यात भावगीतात होऊ लागला. मग या अशा गाण्यांचे गीतकार आणि संगीतकार वेगळ्या पठडीतल्या चाली देणारे असे झाल्यावर गाण्याला आवाजही वेगळा हवा ना. पण वेगळा म्हणजे किती वेगळा? तर चक्क मराठी भावगीतांसाठी अमराठी गायकाचा आवाज घेतला गेला आणि ते गायक म्हणजे जगप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी. मराठी भावगीतांचे गाण्यांचे असे वेगळे विश्व निर्माण करणारे संगीतकार श्रीकांत ठाकरे, गीतकार वंदना विटणकर आणि गायक रफी साहेब, या संगीतकार गीतकार गायक या संगीत त्रिवेणीने अनेक उत्तम मराठी भावगीतं दिली. त्यातीलच गाजलेले एक भावगीत म्हणजे यापुढील हे एक मस्त गीत. हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा सोड ना अबोला. तुम्हाला सांगतो मित्रांनो, रुसणं, खोटं खोटं रागवणं हा खरं तर स्त्रियांचा एक विशेष गुणच म्हणा ना. बरं, हा जो लटका राग रुसवा असतो ना, तो असतो कोणावर? तर आपल्याच जवळच्या किंवा हक्काच्या व्यक्तीवर. या रुसव्यात देखील एक वेगळीच मजा असते मंडळी. असं म्हणतात, प्रेम हे जेव्हा आतून म्हणजे अगदी खोलवर असतं तेव्हा या गोष्टी आपसुकच घडतात. पुरुष हे तसं म्हटलं तर फार भोळे असतात बरं. स्त्रीसुलभ हट्टापुढे प्रत्येक पुरुषाला झुकावंच लागतं. जेव्हा रुसवा फुगवा येतो तेव्हा मनाचं झुरणं देखील आपोआप येतं. लाडीक रुसवा हे तर वेगळंच प्रकरण असतं. चेहऱ्यावर रुसल्याचा भाव कितीही लपवायचा म्हटलं तरी लपत नाही. तुमचे डोळे सर्व काही सांगत असतात. त्यावेळी तिला अपेक्षित असतो तो त्याचा सहवास. नुसता हातात हात जरी घेतला तरी तिची कळी खुलते आणि मग जोडीदार देखील या तिच्या अदांवर फिदा होतो. त्याला मग कशाचंच भान उरत नाही. रसिक हो, आपल्या प्रियेचा हा लटका रुसवा घालवायला आपला नायक बघा किती आणि कसे प्रयत्न करतो आहे ते. तो शेवटी म्हणतोय, मी पूर्णपणे कुर्बान म्हणजेच समर्पित झालो तुला. आता तरी छळवाद पुरे झाला, आता तरी रुसवा सोड सखे. ऐकूया रसिक हो, कव्वालीच्या वाटेने जाणारे आणि सतारीच्या परिणामकारक वापराने नटलेले हे मस्त गाणे. रफी साहेब, वंदना विटणकर आणि श्रीकांत ठाकरे.

0: झाला।
1: रसिक हो, रफी साहेबांना मराठीत मिळालेल्या यशात त्यांच्या गुणवत्तेचा वाटा निर्विवादपणे आहे। कुठल्याही तऱ्हेचे गाणे सहजपणे गाण्याची वादातीत क्षमता, त्या गाण्यात योग्य ते भाव चपखलपणे आणण्याची आश्चर्यकारक देणगी, त्यासोबत तो वेड लावणारा मखमली मुलायम स्वर, ही रफीसाहेबांची गुणवत्ता प्रचंड महान होती। मित्रांनो, विविधतेने नटलेले आपले हे विश्व, इथे अनेक सुंदर सुरम्य गोष्टी आहेत, हळुवार अलवार नाती आहेत, निसर्गात भरून उरलेले संगीत आहे। मग मनात एकच विचार येतो, कुणी बनवलं बरं हे जग, कसं बनवलं असेल हे जग। त्या निर्मात्याला कधी आपण निसर्ग म्हणतो, तर कधी देव म्हणतो, तर कधी विधाता। त्याला शोधण्यासाठी मग आपण खूप काही करत असतो। अनेक संत महंत सांगून गेलेत की देव कुठे अन्यत्र नाही, तो आपल्यातच वसलेला आहे। रसिक हो, अगदी हेच सांगत आहेत वंदनाताई विठणकर आपल्या आजच्या भागाच्या या अंतिम गीतातून। एखाद्या कळीचे हळुवार फुलून फूल बनते, त्यातून धुंद असा गंध वाऱ्यावर पसरत राहतो, कसे बनते हे सारे। एखाद्या झऱ्याकाठी नुसते शांत बसले तरी मनातील तरंग शांत होतात, चित्तवृत्ती उल्लसित होतात। कुठून मिळते ही संजीवनी? हे सारं तो ईश्वरच तर देत असतो आपल्याला। त्याला शोधायला पाहायला मग आपण अधिक आतुर होतो। पूजा अर्चा उपास तापास असे कितीतरी विविध उपाय करत बसतो आपण, पण तो देव इथल्या कर्मकांडात नाही तर अवघ्या चराचरात भरलेला आहे, हेच सत्य। ईश्वर फक्त मूर्तीमध्ये नाही तर इथल्या अणुरेणूत आहे। त्याची सूक्ष्मता, त्याची भव्यता, त्याची दिव्यता स्वतःपासून इतरांच्यात आहे, हे आपल्याला उमगलं पाहिजे। आपल्याला असा देव दिसत राहायला हवा। मग देव शोधत बसण्याची आंधळी कोशिंबीर खेळायची तरी कशाला? मित्र हो, ऐकूया ईश्वराचा ठावठिकाणा आपल्या अंतःकरणातच शोधायला लावणारे हे गीत। रफी साहेबांच्या मखमली आवाजात हे गाणं ऐकणं हा एक खरोखरच सुंदर अनुभव आहे। सोपी चाल आणि अर्थपूर्ण शब्द, रफी साहेबांनी गायलेले हे पहिले मराठी गीत बरं का? ऐकूया रसिक हो, संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी मालकंस या रागामध्ये स्वरबद्ध केलेले, वंदना विठणकर यांचे रफी साहेबांनी गायलेले हे अप्रतिम गीत। शोधीसी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आप।

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांने. कालाय तस्मै नमः या अंतर्गत आपण राज कपूर, दिलीप कुमार यांची गोष्ट ऐकली आहे. त्यानंतर साहजिक हा प्रश्न श्रोत्यांकडनं आणि माझ्या मित्रांकडनं बरेच वेळा विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आज देतो आहे की आज आपण कहाणी सदाबहार अभिनेत्याची म्हणजे देवानंदची सुरू करणार आहोत. तसे हे तिघेही जवळपास समकालीन आणि मुख्य म्हणजे सुरुवात थोडीफार मागेपुढे झाली असेल प्रत्येकाची, पण एकाच वेळेस म्हणजे साधारणतः 1952-53 पासून ते जवळजवळ 66-67-70 पर्यंत तिघंही एकत्रपणे हिंदी सिनेमावर अधिराज्य करत होत. तेव्हा सुरू करूया कालाय तस्मै नमः, कहाणी सदाबहार अभिनेता देवानंद. या सिनेमामध्ये एक भांगडा पण होता, ते पण गाणं छान होतं. दुंगी तेनु रेशमी रुमाल उभके जरा धीरे आना, याची गीतकार होते गोपालदास नीरज. बरेच वेळा फक्त नीरज म्हणूनच नाव वापरत. देवानंद यांना गाणं होतं जे फक्त हिंदीमध्ये लिहिलं, त्यात उर्दू शब्द नको होते आणि त्यात अजून एक शब्द हवा होता, तो म्हणजे रंगीला. आणि हे सगळं काम नीरजने लगेच करून दिलं, गाणं होतं.

0: देवानंद आणि नीरजचे संबंध बरेच चांगले होते. सिनेमा बॉक्सवर फारसा चालला नाही, पण गाणी मात्र बरीच गाजली. गुलशन राय हे बऱ्यापैकी एक मोठं नाव होतं, ज्यांनी आधी दोन सिनेमे बनवले होते, दोन्ही अपयशी ठरले, त्यामुळे लोक त्यांना असं म्हणत की फिल्म बनवणं तुम्हारे बस की बात नाही आहे. यात त्यांचे मित्र बी आर चोपडा, राज कपूर वगैरे असायचे, आणि गुलशन राय यांना ती गोष्ट मनाला खूप लागली. गुलशन राय हे वितरक होते, त्यांनी गाईड आणि ज्वेल थीप यशस्वीपणे वितरित केले होते. त्यांचे आनंद बंधूशी पण चांगले संबंध होते. गुलशन राय आणि देवानंद यांना नवीन सिनेमा बनवायला चर्चा केली, बजेटचा अंदाज घेतला. देवानंदचं आश्वासन मिळाल्यानंतर सर्व नवकथांची टीमच कामाला लागली. विजयानंद दिग्दर्शक, त्यांनीच कलाकारांची निवड केली. विजयानंद यांनी प्रथम दिग्दर्शक करता 5 लाख रुपये मागितले. गुलशन राय म्हणाले, एवढे पैसे तर शक्य नाही, पण मी तुला या कंपनीत 1/3 भागीदारी देतो. तू आणि देव दोघंही मला भावासारखेच आहात. काम सुरू झालं. ओ मेरे राजा,
1: ओ मेरे राजा, राजा,
2: राजा.

0: सिनेमा झटपट बनवायचा होता, त्यामुळे संगीतकार कल्याणजी यांना घेतलं. गाणी सर्वात छान जमली होती. नफरत करने वालों के,
1: नफरत करने वालों के सीने में प्यार भर दूं,

स्क्रीन प्ले, डायलॉग, डायरेक्शन आणि एडिटिंग हे सगळं विजयनांचं होतं आणि इतकं उत्कृष्ट जमलं होतं. कथेत फारसं नाविन्य नव्हतं, पण विजयनांचा खास टच होता. प्रेमनाथ यांची निवड स्वतः विजयनांनीच केली होती आणि त्यांची ती सेकंड एंडिंग होती. तेही फारसे उत्सुक नव्हते, पण तिसरी मंजिलमध्ये यांच्यावर काम केलं होतं त्यामुळे दोघांचं ट्युनिंग चांगलं होतं. आणि पद्मा खन्नाचं ते गाणं आणि ती सिच्युएशन, सर्वच मसाला. सगळ्यात उत्तम म्हणजे त्या देवळातलं गाणं.

आणि सर्वात शेवटी एक प्लॅन फसल्यानंतर प्लॅन बी हे फक्त विजयानंद लिहू शकतो. आहेजोरे यांचा ट्रिपल रोल या सिनेमाकडा त्यांना बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर म्हणून बेस्ट कॉमेडियनचं प्राईज पण मिळालं होतं. जीवन, इफ्तिकार, रंधावा सगळ्यांची कामं खूपच छान. 60-70 लाखाच्या सिनेमाने पहिल्या वर्षात 4 करोडचा धंदा केला. जेव्हा विजयानंदला पैसे द्यायची वेळ आली तेव्हा गुलशन रायनेला 2 लाख ऑफर केले आणि भागीदारी वगैरे आपण काही बोललोच नाही असं सांगितलं. शेवटी बराच वाद होऊन विजयानंद एकही पैसा न घेता निघून गेले. इतकं चांगलं काम करूनही शेवटी हाती मनस्ताप आला. देवानंदचा पुढचा सिनेमा होता गॅम्बलर, अमरजीत प्रोडक्शनचा. देवानंदबरोबर नायिका म्हणून जाहिदा हुसेन, नरगिसचा मोठा भाऊ, अख्तर हुसेनची मुलगी ही बरीच वर्ष थांबली होती कारण तिला तिचं डेब्यू पाहिजे होतं देवानंदबरोबर. छुडी नहीं मेरा.

देवानंद यांचा प्रोड्युसर डायरेक्टर म्हणून सर्वात जास्त यशस्वी कमर्शियली जर कोणता सिनेमा असेल तर तो म्हणजे हरे रामा हरे कृष्णा. लेखक, निर्माता, निर्देशक आणि अभिनेता सर्व काही देवानंद. याचं मुमताज, झिनतमान, किशोर साहू. संगीत यावेळी राहुल देवबर्मन यांचं होतं.

सिनेमाचा विषय होता हिप्पी संस्कृती आणि त्याचे परिणाम, तर दुष्परिणाम म्हणा. झिनतमाने देवानांच्या बहिणीचं काम केलं होतं, जी लहानपणी घर सोडून हिप्पीसोबत जाते. झिनतमानला या भूमिकेकरता बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर्सचं प्राईज पण मिळालं होतं आणि तिच्यावर चित्रित केलेलं गाणं तर हे इतकं लोकप्रिय झालं, दम्मरू दम्म

एक एखादं नशीब कसं असतं बघा. प्रेम पुजारीमधली जाहिदा हिला हा रोलमध्ये ऑफर केला होता, पण तो रोल देवानंदच्या बहिणीचा आहे म्हणून तिने तो नाकारला. मग तो झेनचा मान्य केला, अवॉर्ड पण मिळालो, लोकप्रियता पण मिळाली. नंतर जाहिदा एकदा राज कपूरला भेटली, त्याने तिला कोरा चेक दिला आणि कमाची ऑफर पण दिली, पण तिची आत्या म्हणजे नरगिस हिने तो चेक फाडून फेकून दिला आणि सांगितलं राज कपूरवर काम करायचं नाही. शेवटी तेही काम झेनचा मानलाच मिळालं, सत्यमशिव सुंदरमचं. बाकी इतिहास सर्वांना माहीत आहेच. जाहिदाने नंतर एक दोन सिनेमे केलेत, अनोखी रात वगैरे आणि नंतर राम राम. हरे राम हरे कृष्ण ने आर डी बर्मनना खूप नाव मिळवून दिलं. कांची रे नेपाळचे सर्वात मोठे आणि प्रसिद्ध संगीतकार रणजित गजनेर यांनी या सिनेमात मदालची भूमिका केली होती. आर डी बर्मन यांना त्यांनी हिंदीत आणलं, काम पण दिलं, कारण कांची रे कांची ही त्यांची नेपाळी ट्यून जी होती ती आर डी बर्मन यांनी वापरली होती.

देवानंद व शर्मा टागोर यांचा एकत्र आणि एकमेव सिनेमा म्हणजे ये गुलिस्ता हमारा. सिनेमा चीनच्या बॉर्डरवर राहणाऱ्या लोकांची कथा. दिग्दर्शक आत्माराम, संगीतकार एस डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी. सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी देवानंदचे केस नकली आहेत का असले आहेत हे बघण्याकरता शर्मडाकडून त्याचे केस ओढले होते असं म्हणतात. एस डी बर्मन, आर डी बर्मन आणि लता मंगेशकर या तिघांचं एकमेव एकत्रित गाणं म्हणजे हे रैना सोई सोई नैना जागे जागे.

0: या सिनेमात अजून एक गाणं होतं ज्यातलं तंगेशकर सोबत डॅनीचा पण आवाज आहे,
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात.